नमो सृपंगे नमो काल काले नमस्तस्त्याले नमस्तं वर्णे नमस्तं वर्णे नमस्तं जरारं नमस्तं घृतारं।